0: 9 to 10 a.m.
1: It's always a better choice. Your songs on your radio. My one and only station.
2: RM3 Manoranjan Radio.
3: Hello, Shatunu, Namaskar. Good morning, Suprabhat. To you all, Shri Sobat Aparahat. Radio Manoranjan var ani Sakar Beats Karkamat. Mi tumche agaddi manapasun swagat karto. Shatunu, aaj Friday ahe, Shukravar ahe, aaj athavryachya 5 divsanchya धावपळी नंतर आलेला तो एक दिवस ज्या दिवसाची आपण सोमवारपासूनच वाट पाहत असतो तेव्हा श्रोतो या दिवसाची सुरुवात आनंदाने करूया विथ द फर्स्ट ट्रॅक एक आनंदमय गाणं तुमच्यासाठी याचा स्वाद घ्या

श्रोत्यांनो, आजचा दिवस विशेष आहे कारण आज आहे अनंत चतुर्दशी. गणेशोत्सवाच्या 10 दिवसांच्या उत्सवानंतर आज आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्याचा दिवस आहे. तेव्हा श्रोत्यांनो, या क्षणी ऐकूया काही गणेश गीते. या गीतांद्वारे बाप्पाला शेवटचा निरोप देऊया.

श्रोतनो, गेली 10 दिवस घराघरात मंदिरांमध्ये अनेक ठिकाणी बाप्पाच्या आगमनाने आनंदाचे, भक्तीचे आणि उत्साहाचे वातावरण होते. सकाळ संध्याकाळ आरती, गणेश भक्तीची गाणी, प्रसाद आणि एकत्र येण्याचा आनंद, या सगळ्या सुंदर आठवणी आज मनात साठवून आपण बाप्पाला निरोप देणार आहोत. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, हा जयघोष आज अनेक ठिकाणी घुमणार आहे. तेव्हा श्रोतनो, अशा या भक्तिमय वातावरणात परत एकदा एक गणेश गीत तुमच्यासाठी, याचा आस्वाद घ्या.

श्रोतनो आज अनंत चतुर्दशी आहे. आज आपण बाप्पाला शेवटचा निरोप देणार आहोत. श्रोतनो अनंत चतुर्दशीचा दिवस केवळ विसर्जनाचा नाही तर श्रद्धा समर्पण आणि नव्या सुरुवातीचा संदेश देणारा दिवस आहे. बाप्पाची मूर्ती आपण निरोप देतो पण त्याने दिलेली सकारात्मक ऊर्जा आनंद आणि आशीर्वाद आपल्या मनात कायम राहतात.

0: MBC Radio 24 hours a day.
1: Sakar Beats.
2: Sakara Beats.
1: Sombar te Shukravar.
2: Sombar te Shukravar. Sakari 9 to 10 a.m.
3: It's always a better choice. Your songs on your radio. My one and only station.
4: RM3 Manoranjan Radio.
2: वेलकम बॅक श्रोतनु शिरी सोबत आपण आहात रेडिओ मनोरंजनवर आणि सकाळ बीच कार्यक्रमात मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. श्रोतनु 10 पर्यंत मी तुमची साथ देणार आहे, तेव्हा तुम्ही पण आमची साथ द्या. ट्युनिंग करा आमच्या सोबत, आजचा हा संगीतमय प्रवासाचा आनंद घ्या. पुन्हा श्रोतनु ऐकूया नेक्स्ट ट्रॅक, याचा आस्वाद घ्या आणि कीप ट्युनिंग. 10 पर्यंत मी तुमची साथ देणार आहे.

श्रोतनुपुरच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. हॅव अ ग्रेट डे, हॅव अ ग्रेट फ्रायडे. काळजी घ्या आपली. पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.

दे झूठी तेरी शान रे, मत कर तू अभिमान, मत कर तू अभिमान रे बंदे, झूठी तेरी शान रे, मत कर तू अभिमान।